0: नंदी स्वरूपे नौ सर्वमान्य समस्ते निधाने
1: नमस्तं निर्थापे नमस्त्वं परमाते नमस्त्वं गंजे नमस्त्वं पंजे
0: नमस्त्वं काले नमस्त्वं बाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे
1: नमो राजे राजे नमो साजे साजे नमो शाह शाहे नमो महामाहे
0: नमो गीत गीते नमो प्रीति प्रीते नमो रोग रोगे नमो सुख सुखे
1: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
0: नमो सर्व ज्ञान नमो परम तारं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
1: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृत्सं नमो सर्व रंगे तर्पंगी
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे खजे भिजे समस्तं प्रसजे
1: कृपालं स्वरूपे को कर्मं पनासी सदा सर्वदा हृदय सिदं निवासी चटपट शांत वै प्रसाद
0: अमृत कर्मे अमृत धर्मे खल जोगे चल भोगे
1: अचल राजे अटल साजे अखल धर्मं लख कर्मं
0: दाता सर्वं ज्ञाता सर्वं पाने सर्वं माने
1: सर्वं प्राणं सर्वं त्राणं सर्वं भुक्ता सर्वं जुक्ता
0: सर्वं देवं सर्वं पेवं सर्वं काले सर्वं पाले
1: प्रवाल शांत वै प्रसाद
0: आद रूप नाद मूर जोन पुरख पार
1: सर्व मान तिर मान देव पेव आदो दार
0: सर्व पालक सर्व कालक सर्व को